तिलमध्ये यदा तैलम्, तिलमध्ये यदा तैलम्, क्षीरमध्ये यदा घृतम्, पुष्पमध्ये यदा गन्धम्, फलमध्ये यदा रसम्, काष्ठाग्नि काष्ठाग्निवत्